0: तुम्ही ऐकोना साथ रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगाळचेनी आयच्या कोंकणी प्रसारात तुमका समेस्तांक मोगाचो स्वागत.
1: नमस्कार आणि आयच्या आंकड्याक म्हणजे कोंकणी दायज कार्यक्रमात तुमका समेस्तांक मोगाचो स्वागत मोगाचो येवकार. कोंकणी नाटक सभा रजिस्टर्ड मंगलोर तशेंच डॉन बॉस्को हॉल हाका लक्षलो संबंद आसा. कित्याक कोंकणी नाटक सभा एक संघटन आणि एक संस्थो कोंकणी कले खातीर कोंकणी भाषे खातीर सेवा दिवचे एक लोका मोगाळ संघटन. तशेंच डॉन बॉस्को हॉल या कलाकारांक सबार तालेंतांक वेदी दिवचे एक आपुरबायची वेदी म्हूण सांगता वा एक देव टेंपल म्हूण सांगता. आणि याच डॉन बॉस्को हॉलांत सबार कलाकारां सबार नाटकिस्त सबार संगीतकार आणि सबारांतले सबार फकत कोंकणी न्हय आसतना हेर भाषेचे कलाकारी लोकां मोगाळ जळ्यात. आणि या वेदीचेर प्रदर्शन दिली सबार कलाकारां संवसार भर भर जाल्ल्यांत. मात्र न्ही संवसाराच्या कोणशा कोणशा तावण कलाकार या वेदीर येवन आपले प्रदर्शन दिल्ले आसा. आणि या वर्सा यस डॉन बॉस्को हॉलाक 500 वर्साचो संभ्रम. वय मोगाचे न्हू 1905 आणि 1 इसवेंत म्हणजे 1951 ऑगस्टच्या 19 तारखेर डॉन बॉस्को हॉल उक्तावण झाले. आणि या वर्सा हे डॉन बॉस्को हॉलाक 500 वर्सा सोमतस्ता

0: दिव्या मी गलिया संता कुरु कड़िया कृपा आमी मग्या आमचा जेजू लागी
1: होवे गलिया कृपा आमी मग्या आमचा जेजू लागी
0: सकाळी मळली फुलां सांजे।

0: दिव्या मी गलिया संता कुरु कड़िया कृपा आमी मग्या आमचा जेजू लागी
1: होवे गलिया कृपा आमी मग्या आमचा जेजू लागी
0: सकाळी मळली फुलां सांजे